0: mamma, badu havajja.
1: Tarifla, Sonia gata buni. Mamma ibeche mege muluwa.
0: Papa, gadi jehaniye.
2: Tarifla madu kobbada.
3: Sonia, debel maasha school alda.
4: Tumhi ne to kaha tha. कि सच्चा प्यार सबसे बड़ा होता
0: है मामा
4: किस पर से
5: मामा फोन एक हां मादमारिया तैयार दावी थाना कड़ी वाइपर कुराना
0: मामा वैस फोन का डोंटा
6: कोको डोंटे कमी कड़ी गाले नुले वेने दे सोनिया गाता
7: एहेनिन गुलुंता बदहि कुराफा दान एम गातु गावा गुलुंतका एम फुरतम स्कंदेमा
8: कुलिबर लोप कुराफा फरातक खासको दिविराजे गडुं गनेस्तेनी
9: कुलि कुलि पर ಹಫ್ತಾಗೆ ಎಮ್ಮೆ ಪಾಹಗ ಕೊಲ್ಲವೆ ಕುಳಿವರ ಖಬರ್ತಕ ರಾಜ್ಯಗೆ ಎಕೆ ಕಾಂಕುಳ್ತವಗೆ ದಂಡುತ ಕುಂಫೆನಿನು ಹೀನು ಕುರಾಫದ ಹ್ಯಾರಾಂ ಕುಳುವಣಿವಿ ನತೀಜಾತಕ ಬೇರು ದುನಿಯಗೆ ಕುಳಿವರ ಖಬರ್ತ ತಾಜಾ ಕಮಾಯ
8: ಜುವಾಂಗ್ ಎಥ್ಲೀಟುಂಗೆ ಉಮ್ಮೀದಿ ದತುರಾ ಕಾಮ್ಯಾಬಿಗೆ ಬ್ರಹ್ಮ ಸಿವೃತ
9: ಕುರಿಯ ರೇಫಾವ ಫೋರಿಗದ ಮುಬಾರತಕ ಎಮ್ಮೆ ಅವಹ ಫೆನ್ನಾಣೆ ಮೆಚ್ಚುತ್ತವುಗೆ ಎಮ್ಮೆ ಪಹುಗೆ ತಯಾರಿತ
8: ಆದಿತ್ಯ ದೋಹುಗೆ ಹೆಂದನು ಅಕ್ಕಡ್ತಿರಿಹು
9: ರಿಪೀಟ್ ಹೋಮ ದೋಹುಗೆ ಮೆಂದುರು ಎಕ್ಕೆಚ್ಚ
8: ಎಂಹಾ ಸತರಸ್ತೇಕ ಸಾಡಿಸ್ತನು 1 kHz ಮೀಡಿಯಂ ವೇವ್
9: ಅಡ್ಡಿಯನು 1 MHz